काली जांदा तीर खाई लागा बने खावला काकरो चीरेरा अब खाने कांचा यो बने कसा चाय खावला काकरो चीरेरा यो थोत्रो पाटी रुगने मत्रा यो की आवला सुदीन फिरेरा हाताको बाईको मोबाइल कि चाहिँको आउला सुदिन फिरेर आकाश आइने यो गरुला पाखी भई भइने कमिला